0: नमस्तं अपञ्जे
1: नमस्तं अनामे नमस्तं अठामे
0: नमस्तं अकर्मं नमस्तं अतर्मं
1: नमस्तं अनामं नमस्तं अधामं
0: नमस्तं अजिते।